नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM 102.8 आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या ॲपवर विविध भारतीचे कार्यक्रम आपण जगभरात कुठेही ऐकू शकता. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 29 आषाढ शके 1948 म्हणजेच 20 जुलै 2026. सकाळचे 5:55 होत आहेत. आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही शुभेच्छा. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी.

0: ये विविध भारती का मुंबई केंद्र है FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर। थोड़ी ही देर में आप सुनेंगे पुणे केंद्र से प्रादेशिक मराठी समाचार। इन समाचारों के बाद भूले बिसरे गीत कार्यक्रम का शेष भाग प्रसारित होगा।
1: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू, विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत। रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं, जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी। फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज। सविस्तर बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते। बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला। त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले। या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं। यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं। प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते। वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती। रामकृष्ण

0: ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात येत आहे. वारीदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल ठिकठिकाणी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात इस्कॉनतर्फे आयोजित रथयात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. बीड शहरातही काल रथयात्रा काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील एकंदर 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ते संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाचे प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक 2 महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी केली. सीबीआयकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर

0: गुन्ह्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106 मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपद पदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पी व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर. आइए सुनते हैं भूले बिसरे की इस कार्यक्रम का शेष भाग.
2: 21 जुलाई गीतकार आनंद बख्शी की याद का दिन.
3: वो तेरे प्यार का.
2: 22 जुलाई पार्श्व गायक मुकेश का जन्मदिन.
3: मुबारक हो सबको समय सोहा.
2: विविध भारती लेकर आ रहा है 2 हास कार्यक्रम. गीतकार आनंद बख्शी के बेटे राकेश आनंद बख्शी याद करेंगे अपने पिता को 21 जुलाई शाम 4 बजे.
4: उन्होंने क्या किया कि एक नौकरी पकड़ ली टाइम पास. एक सिनेमा हॉल था वहाँ पे पास में. पैसे नहीं चाहिए थे. फिल्म देखने को मिलता था फ्री में. वो छड़ी से जो उनको मार पड़ी है उसके बाद जबरदस्त मार पड़ी.
2: 22 जुलाई को स्टूडियो में होंगे 2 गायक मुख्तार शाह और गोविंद मिश्र जो गाएंगे मुकेश के ढेर सारे गाने.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 19 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारच्या 19 बैठका होणार आहेत. आज लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्यादुरुस्ती विधेयकावर तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. या विधेयकांव्यतिरिक्त जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक, प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 हून अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली

0: काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या तीनही देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल, तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं,
1: ह्या वर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्या वर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.
0: 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं, तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी जिल्ह्यातील जंतर मंतर इथे प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही, असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही, असं न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथं काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं

0: शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4,00,000 रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यूजर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106 मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र एफएम 102.8 और न्यूज ऑन एआईआर इस ऐप पर. आइए सुनते हैं अगला कार्यक्रम चित्रलोक.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आप सुन रहे हैं। नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते। संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सुरू झालं। लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर दिवंगत सदस्यांसह कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी

0: यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर लोकसभेत विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासात सदनात घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांनी शांततेत काम सुरू ठेवण्याचं आवाहन केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. हे विधेयक सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या अधिनियम 1956 पुढील सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलं आहे. मात्र त्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज पुन्हा एकदा स्थगित करण्यात आलं. राज्यसभेतही विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज 2 वेळा स्थगित झालं. दरम्यान अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत देशासमोरील महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं. नैऋत्य मोसमी पाऊस आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी महत्वाची भूमिका बजावतात असं ते म्हणाले. देशातल्या युवा शक्तीच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत त्यांनी गेल्या महिनाभरात भारताने अनेक ऐतिहासिक यश मिळवल्याचं सांगितलं. देशाने विकासाचा वेग पकडला असून संसदेतील सकारात्मक तर्कसंगत आणि तथ्याधारित चर्चा या विकासाला नवी ऊर्जा देतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. संसदेत प्रत्येक मताचा आदर राखत अर्थपूर्ण चर्चा व्हावी आणि सर्व खासदारांनी उत्साहानं कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत हाय अलर्ट जारी केला आहे. कोणत्याही बेकायदेशीर मोर्चा किंवा विरोध प्रदर्शनाला परवानगी नसल्याचं स्पष्ट करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नवी दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत मोर्चे निदर्शनं आणि 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध लागू आहेत. केवळ जंतरमंतर इथल्या निर्धारित स्थळी पूर्व परवानगी घेतल्यानंतरच आंदोलनास परवानगी दिली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं. भारतीय महालेखा परीक्षक कॅग आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद ICSSR यांनी संयुक्तरित्या संशोधन लेखावर आधारित एका स्पर्धेची घोषणा केली आहे. पदवी पदव्युत्तर तसंच PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून लेखापरीक्षणाचे निष्कर्ष आणि सार्वजनिक वित्तविषयक बाबींवर आधारित शैक्षणिकदृष्ट्या कसदार धोरणांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आणि मौलिक संशोधनास प्रोत्साहन देणं हा याचा उद्देश आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत विद्यार्थ्यांना आपले लेख कॅग आणि ICSSR संकेतस्थळावर अपलोड करता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्यानं आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या उल्लेखनीय यशामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल तसंच संशोधन आणि नवोपक्रमाला नवी चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राम मंदिर दान चोरी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने स्थापित केलेल्या विशेष चौकशी समितीनं सर्वोच्च न्यायालयासमोर आपला अहवाल सादर केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठाला सादर केलेल्या या अहवालावर आज सुनावणी होणार आहे. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरूळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कारमधले 4 प्रवासी तसंच ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांचा समावेश आहे. कारमधले सर्व मृत हे वर्धा जिल्ह्यातल्या सालोड इथले रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यापूर्वी समृद्धी महामार्गावर इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. अपघातानंतर परिस्थिती लक्षात घेऊन वर्धा पोलिसांनी पुढील किमान 4 तास हा मार्ग टाळण्याचं आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहन चालकांना केलं आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आढावा घेतला. धर्मपुरी इथं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन गोरे यांनी संस्थानचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: श्रोता लिखते हैं, इंसान अक्सर थोड़ी सी कमाई लालच में अपने अमूल्य पारिवारिक संबंधों, प्रेम और अपनों के साथ खुद पीछे छोड़ देता है. बेहतर भविष्य और धन

0: अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू 7 जण जखमी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या 1व्या दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या 1 महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला सुष्मिता देव पवन खेडा सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली मान्सून असो वा मान्सून अधिवेशन सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे इंधनाच्या किमती पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा पेट्रोल डीजल एलपीजी फर्टिलाइजर केमिकल्स यानी हर विषय में अनेक बाधाएं अनेक संकट रहे उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती

प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग 9व्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये होर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या होर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली 3 क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं, मात्र 4थं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रुमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज चिशिनाऊ इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांची त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोडाना सिल्झानोवस्का दावकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 1 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला रस्त्यावरून चालणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी BESTI बस दुभाजकाला आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. CJP च्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे। सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था। 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य। आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला। गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं। नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं। या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे

0: नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताश्कंद इथं झालेल्या रसायनशास्त्र आणि लिथ्यू अनियात विल्सिनियस इथं झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखावर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
2: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्यावेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतं आहे, कारण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे ॲपरेटस वेगळे, त्या सगळ्याला ॲडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालं आहे प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या ह्या परीक्षा होतात. त्यामुळे मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.

0: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशस्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथं मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांच्या धडके झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजवाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. CJP संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मेरा दिल ही जानता है कि मुझे कितनी कतर ब्योत करनी पड़ती है. क्या पहनूं क्या ओढूं, तुम्हारे साथ जिंदगी खराब हो गई. गुरु सेवक को ही देखो, तुमसे कम पढ़ा है, उम्र में भी तुमसे कहीं छोटा है, मगर 500 रुपया महीना लाता है. और राम दुलारी रानी बनी बैठी है.
2: यह सिलसिला कई मिनट तक जारी रहा और बेचारे उमानाथ खामोश सुनते रहे.
3: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? आइए सुनते हैं आज इस कहानी की 3री और अंतिम कड़ी.
2: एक हफ्ता तक रूप कुमारी हैजान की हालत में रही. बात बात पर झुंझलाती, लड़कों को डांटती, शोहर को कोसती, अपनी तकदीर को रोती. घर का काम तो करना ही पड़ता था वरना नई आफत आ जाती. लेकिन अब किसी काम से उसे दिलचस्पी न थी. घर की जिन पुरानी धुरानी चीजों से उसे दिली ताल्लुक हो गया था, जिनके सफाई और सजावट में वो मुनहमीक रहा करती थी, उनकी तरफ आंख उठाकर भी ना देखती. घर में एक खिदमतगार था, उसने देखा कि बहू जी खुद घर की तरफ से लापरवाह है

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला, त्यामुळे अखेर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार प्रकरणाची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात दिला आहे। नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे। यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। मोर्चेकरांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना सौम्य लाठीमार करावा लागला। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या काही सदस्यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांची भेट घेतली। चीनमध्ये शांघाय इथे झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत। दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांनी सुवर्ण, तर मुंबईची श्रेया मुंदडा हिच्यासह 3 जणांनी रौप्य पदकं जिंकली आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 443 अंकांची घसरण झाली आणि तो 77,709 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची घसरण नोंदवत 24,239 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: 102.8 FM पर यह विविध भारती का मुंबई केंद्र है। प्रस्तुत है कार्यक्रम छाया गीत।

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, LPG, फर्टिलाइजर, केमिकल्स आणि हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: काँग्रेस जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचूक यांची सुटका आणि नीट UG परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त

दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचूक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचूक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलो चाको यांनी रौप्यपदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3-सदस्यीय पीठानं सांगितलं. राज्य सरकारनं गंगाखेड, अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर
कठोर गुन्हे दाखल कर

0: करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्यपदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रस्तुत है कार्यक्रम जयमाला.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

0: कुछ ही पलों में आप सुनेंगे राष्ट्रीय मराठी समाचार।
1: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब। देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा। केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा। पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू। उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित। आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले। आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
2: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला। त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली। नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं। याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं। या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे। राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं। पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं। सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला। सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता।
1: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली। सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं यात नमूद आहे। E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे, असंही सरकारनं म्हटलं आहे। देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते।
3: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए, राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे, वे अपनी आवाज को बुलंद करे, देश को दिशा दे, और इसलिए मैं आशा करता हूँ और मुझे पक्का विश्वास है, जहाँ तथ्य होते हैं, जहाँ तर्क होते हैं, वहाँ तूफान के लिए जगह नहीं होती है। अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है। मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले, ये संसद की हमारी भूमिका है। मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ।
1: काँग्रेस जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली। पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं, त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचूक यांची सुटका आणि नीट UG परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे. हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे. या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3-सदस्यीय पीठानं सांगितलं. राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी KK तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनाऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आवाजें इकट्ठी की गई, यहाँ बुलाया गया. सजेशन आई कि साहब एक आवाज है, कब्बन मिर्जा साहब. बुलाया, उनको सुना. आवाज तो यही है जो चाहिए कमाल साहब को. बेमिसाल गा गए वो. आई जंजीर की झनकार, खुदा खैर करे. तो उसमें जो रिदम है जंजीरों का है.
2: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

इस गीत के साथ ही आज का हमारा ढलती जाए ये थी कार्यक्रम अब समाप्त तो होता है। 102.8 FM वर हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे। रात्रीचे 11 वाजले आहेत। आता आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी। तोपर्यंत निरोप द्या। शुभरात्री। जय हिंद।